Aknala sukusa jazo Nepali jazo chinya nasuna dilar jazo sa akmaji bukha pakhe bani aze newa patrakar dubuya bukha pakhe bani newa patrakar dubuya rashtriya mahadivishan was in thoihe bhadra mahina jitang du ke tayari swarup nyugo pradesh se we copy nago to tamuja kochala nakle napa bagmati pradesh ya napangu pradesh tamuja bare ji bukha detna newa patrakar rashtriya dubuya bagmati pradesh committee ni sungu du Wangu Buddha Bajugu, Muja Pake Biras Kaji Rajo Padeya, Anayasui, Bagmati Pradesh, and Hapango Jasana Puta, Nisungudu, Pradesia, Nugu Jasana Pusale, Binod Shrestha Chitun Pakenuku, Kusumbas Rachare, Ye Pake Misanuku, Saniraz Sake Yella Pake Chanje, Bisuna Tambakar, Cabre Pake, Liu Chanje, or Bisunavi Mohorzan Ye Pake Liu Chanje, or Sam Kumartha, Kopayata, Dambari Lioguka, Atihe, Pradesh Committee, Duzale, Suras Manandari, Madan Ram. कर्माचार्य ये राजू महर्जन जुजुइयला दीपक कास्त श्रेष्ठ खोपा ज्ञानदेव श्रेष्ठ खोपा वपुन माया श्रेष्ठ काबरे चुनादिगुदु केन्द्रीय नोकुलिसे संगठन विभाग गजी सुरेन्द्र श्रेष्ठ नाय सुइजुगु ज्याझोले पत्रकार राष्ट्रिय दुबुया केन्द्रीय नाय नृपेन्द्रलाल श्रेष्ठ मो पहा कथा खिंगु ख अति हे पत्रकार दुबुया मधेश प्रदेश या Committee Nani Somudu, Neva Patrika Rashi Dabu, Madhes Pradesia Nayole, Rauta Hotia, Uas Shrestha Nirvachi Jugudu, Saniba Jugu, Rauta Hot Jilaya, Chandra Nigahapuri Jugu, Napangu Bela, Uasia Adishita, Pradesh Samiti Gotan Juguha, Adhe Ugumuja, Siraya Rabindra Shrestha, Baraya Manju Manandariata, Upadek Shiliuguha, Rauta Hotia Dipak Shrestha Sachiv, Dina Shrestha Kusadekcha, Sarlahia Sanjeev Shrestha, Baraya Prakash Shrestha, Santos Ranjit Karyata, Pradesh Samiti Sadasya, Wasankar Shrestha, Jitlal Shrestha, Wagotam Shrestha, Kendre Parsad, Lioguha. Neva Rashi Patrikar, the Buya Kendre Committee, Upadeksha, Sandip Shrestha Yagu, Mupasri Jugu Ugumuja, Ravi Maharzan, Nepal Adivasi Janjati, Patrikar Masam, Madhes Pradesia Adeksha, Dushyant Chaudhari, Neva De Dabu, Roto Hatia Nayo, Bal Krishna Shrestha Pin, Pahakotha, Bhuti Kaguha. नेवा पत्रकार दबुया बागमती प्रदेश अले अथे मधेश प्रदेश कमिटी या त योको बिन्तुना वेकअप संस्था तस्को हे बालक ज्या एफएमा अले थोन नपनाप आ नेवा पत्रकार दबु नपा सोनी कलेज क लिकुना संगु दबु आ विस्तार रथ चाहिँ चक्केना मंगु दु बागमती प्रदेश वेक अथवा मधेश प्रदेश आसादु मेगु न्यागु प्रदेश न वेकअप संस्था कथा रुप चाहिँ देखाइ कि सागत हेबे नेपा यंक हे पत्रकारिता खेले जुया चपिने वातदु पनेवा देत संगठित यागु ज्या नेवा पत्रकार दबु निस्ला सुमुदु खलबेक पिनगु जिल्ला ठ्याकेट प्रियोरका मसले तर 20 22 थिए छ उले जिल्ला थिन नगु दु अब विस्तार चाहिँ यहाँ वनेमा तर थ विस्तार यहाँ वलिसे पत्रकार दबु या दायित्व न अफयावे मका मेन चाहिँ पत्रकार दबु रगा धाबले पत्रकार तेगु हक हिते लागि जायागु थो दबु खनिसा एजा पत्रकार दबु ल चाहिँ वे कथं ज्या फेमा अ धन्यवाद पत्रकार तेगु खलाय खसा नेवा पत्रकार त राष्ट्रिय मिडिया ज्यान छ पिन्दला उली समस्या मजुर तर छिछि गंगो मिडिया सञ्चालन थप समय यान छंगु वा थपि अन ज्यान छ पि नेवा पत्रकार ते त चाहिँ आर्थिक रुपमा त सङ थाको मला वन गेना जिसमा चाहिँ नंका यंकी गो वो बारे ना साथ राष्ट्रीय पत्रकार दबो पाखे पक्का ना दुगे अंक सहल हो जुल हे जुई धका आसा याशे वेकर पिंता हकमस को अभी तो ना दासे जाजो सा आजी हकमा मेगो पिसा पुस्वाया